Shude chitta vikara bhokina vaniti vyasa layani Puja narada ko gare rati na le vanda vaye yopane Sarvatari ke malai avatasa bhayo potra ko Kasle khushi bhai dinandra varadani chapurai honchayo Putro padan ko nimitta aile kunde batai gan garang Yesai karna le vikare ma bhaye sate de pahai baro Shri Vyasa ko pasana sunera taha भन्दा भए नारद फेरि वहाँ हे व्यास जो यो तिमीले मलाई सोधिले उनी भक्ति ठुलो लाग

सुनी वसुदेव दे पगी पानी दे हंत हुदा भये यो सुनी करत जीव शिष्टागु दे यो वाता वंदा भये नारायण।

दसैरा त्यावर मत आफयावला तिजमाले ना पठाय देऊ फुलफुलो जाइले मेरो माइती भाइले तिजमाले ना पठाय देऊ सबैरा लुगायो कालो रमाइलो दबिरे जानले

0: Nidranaran hiti baira par kalpeti mudurai basho basu basma.
1: Sorry, Pugden. 9 वर्ष मात्रै हो.

आणि सीता अजून गहना खसाली कहितीन हाजिर गराए पनि गिरिने पाठ सीत पो खसाली ती गईन चिंडे तयाई तिए कसका होन ये चिन्ने बकुसनु हवस यो हजुर मा दिए यति बात गरी दिए ती गहना देखे प्रभुले जसाई चिने सब गहना र शोक बहुत भई हामेरी सीता तसाई रोये छाती बिसे धरेर गहना नाना बिलापले जसाई सुग्रीव मन्त्रीले ता प्रभुजीको दिल खुसी